नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्साचे तुम्ही ऐकतात FM रेनबो. तेच वांगडा 1278 किलोहर्ट्साचे डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटात न्यूज ऑन एअर आणि म्हादय चॅनल. ऐकपनो आयज वार मंगळार. भारतीय सौर दीस 30 आषाढ शके 1948 म्हळ्यारूच 21 जुलय 2024. सकाळची 5:55 आणि 40 सेकंद जातात. FM रेनबोच्या प्रसारणात आता आम्ही सुरुवात करतात सुप्रभात.

ऐकून सकाळची सवर जाऊन 5 मिनटं आणि 30 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ऐकून एक नजर मारूया आयच्या दिसा वितरावाच्या आमच्या तरेकवार कार्यावळीचेर. आता ही कार्यावळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकूंक रावात आमची भक्ती गाण्याची कार्यावळी पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनटांचेर कोंकणीतल्यान खबरो जाल्या उपरांत हिंदुस्थानी शास्त्रीय संग्रहाच्या कार्यमेत यशवंत क्षीरसागर हांच्या गायनात ऐकूया राग बैरागी भैरव तसेच देवगिरी बिलावल. सातार जाऊन 10 मिनटांचे नमस्कार गोवा ही कार्यावळ. ही असतली तरेकवार माहिती सहित सोबीत संगीताची कार्यावळ आणि आयच्या कार्यावळीत सच्चे वचनच विचार किरण दिनविशेष. मजगती 7:25 प्रादेशिक खबरो. 8:15 ऐकूंक रावात कातरांची कार्यावळ. नवराचेर पोरण्या हिंदी फिल्मी गिरांची कार्यावळ सदाबहार. 10:10 तरेकवार मराठी गीतां. 11:05 ऐकूंक रावात कोंकणी सुगम संगीत. आणि आमच्या दनपाच्या सभेत 12:10 हिंदी फिल्मी गिरांची कार्यावळ चित्ररंजन. 1:05 कातरांची कार्यावळ. 2:00 मराठी भावगीतां. 2:32 सावन तरेकवार पश्चिमी संगीताच्या कार्यावळी सुरवेक. वाद्य संगीत जूक बॉक्स हे कार्यावळीत. 3:00 रिदम अँड ब्लूज. 4:05 तुमच्या मागणीच्या पश्चिमी संगीताची कार्यावळ. 5:10 रॉक ऑन. मजगती 3:30 ऐकूंक रावात NCERT सादर केली प्रायोजित कार्यावळ उमंग. 5:35 हिंदुस्थानी शास्त्रीय संग्रहाच्या कार्यावळीत यशवंत क्षीरसागर हांच्या गायनात राग बिहाग रेनबो सांस तरेकवार गीतां.

जी ही कार्यबळ तुमकां आयकूंक मेळटली सांजवेळा 6:05 7:10 फोन इन. हॅलो चित्ररंजन. कातरांची कार्यावळ रातच्या 8:30 पोरण्या हिंदी फिल्मी गिताची कार्यावळ सद्दां बहार 9:15 सावन आयकूंक रावात पश्चिमी संगीताची कार्यावळ सुरवेक ट्युजडे फिस्ट 10:05 द कंट्री म्युझिक आर आनी निमण्या सुवातेर आयच्या कार्यावळींत तुमकां आयकूंक मेळटा 11:10 हार्ट टू हार्ट. तर आयकपणी ह्यो आशिल्ल्यो आयच्यो आमच्यो तरेकवार कार्यावळी ज्यो तुमकां आयकूंक मेळटल्यो 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या ह्या FM रेनबो सेवेंत.

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

ऐकपणे तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. सकाळचे बरोबर 6:10 तात ऐकूया आमची भक्ती गाण्याची कार्यवळ पुष्पांजली. आणि पुष्पांजली कार्यावळीत बुद्धिदत्ता श्री गजाननाचे गुणगान आयच्या दिसा करूया.

हे मंगल ईशा, ओंकार तो गणेशा, अर्पण हे तन आणि मन पुराय जीवित, तुझे खातीर दाख योग्य दिखा मका, दीप बुद्धी शक्ती तुझी सेवेची, ताणेच जातले म्हजे जिविताचे कल्याण।

इशन तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजे केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि या खेळात तुम्ही ऐकतात आमची भक्ती गाण्याची कार्यावळ पुष्पांजली.

0: ऐकपण ही असली आमची भक्ती गाण्याची कार्यवळ आमचा आता.
1: बरे बलायकी खातीर,
2: आत्मिक शांती खातीर
1: आपणायात योग.
2: योग जाचो उगम जाता भारतान
1: आणि प्रवाह पावता
2: पुराय जगान.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
1: ऐकून 105.4 मेगाहर्ट्झचे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. निकतीच तुम्ही ऐकली आमची भक्तिगानाची कार्यावळ पुष्पांजली. सवर जाऊन 30 मिनटं आतात, ऐकूया मुखेल खबरो काय खिणा भितर.
2: नमस्कार, हांव देवश्री कामत, ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोंयांतल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिलां. जमनीचे नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो. गोवा वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतीक 2 फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना, तांकां आपापले ओपीडी भायर फक्त एकाच लायनीत रावचे पडटले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची या वर्साच्या प्रतिष्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्ट दिसा पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्लो फटीचो संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमाक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले, केबल आणि DTH दर 4 ते 6 पटींनी वाढटले, व्हड प्रमाणात परवानो शुल्क घेतले आणि लाखांनी नोकऱ्यो नष्ट जातल्यो असो दावो ह्या फटीच्या संदेशात केला. गोय विद्यापीठाच्या खेळा मंडळान येवपी शिक्षणीक वर्स 2026-27 खातीर तात्पुरते आंतर महाविद्यालयीन खेळा वेळापत्रक निर्माण केला. या विस्तारीत खेळा वेळापत्रात दादले आणि बायलां खातीर 22 खेळ आणि 39 वेगवेगळी चॅम्पियनशिपां आस्पावीत जातात. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीत संसद भवनात संयुक्त अरब अमिरातचे अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्री तसेच UAE च्या शिष्टमंडळातल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

ऐकमनो सकाळची सवर जाऊन 32 मिनटं आणि 40 सेकंद येतात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो एफ एम रेनबो चॅनल. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आता आम्ही ऐकतले यशवंत क्षीरसागर हांचे गायन. ताणें गायल्ले राग बैरागी भैरव तशेंच देवगिरी बिलावल.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत यशवंत क्षीरसागर हाणी गायिल्लो हो राग आसलो बैरागी भैरव. कार्यावळ मुखार वता आसतना आयकुया ताणें गायिल्लो राग देवगिरी बिलावल.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत यशवंत क्षीरसागर हाणें गायल्लो राग देवगिरी बिलावल तुम्ही ऐकलो, आणि इतल्यान ही शास्त्रीय संगीताची कार्यावळ सोंपता. आयकनो आयज सांजवेच्या सभेत 5:35 आयकूंक रावात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत, आणि आयच्या कार्यावळीत यशवंत क्षीरसागर हाणें गायल्लो राग बिहाग.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सींग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आनी akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक

ऐकून सकाळची बरोबर 7:10 आणि 35 सेकंद झाल्यात. तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. नमस्कार गोवा.

0: आयकपना नमस्कार गोवा हे कार्यावळीत तुमकां सगळ्यांक माई मोगाचो येवकार. आयच्या कार्यावळीन आमी आयकतले तरेकवार गीतां, तरेकवार म्हायती आनी कांय खाशेले अशे आमचे प्रोग्रॅम्स. कार्यावळीची सुरवात करतासतना आयकुया विचार किरण.
1: महात्मा गांधीजीचे विचार. म्हजो धर्म सत्य आणि अहिंसेचेर आधारित असा. सत्य हो म्हजो ईश्वर आणि अहिंसा ताच्या पर्यंत पावपाचे साधन.

0: तुम्ही ऐकत आला विचार किरण, आणि आता ऐकूया आजच्या दिसा इतिहासात घडिल्या महत्त्वाच्या घडणुकांचा निहाळ घेऊपी कार्यावळ दिनविशेष.
1: दिनविशेष

1954 वियतनामाची फाळणी झाली. पहिल्या इंडोचीन युद्धांत जिनिवा परिषदेन व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाम असे विभाजन केले. 21 जुलै 1954 हे दिसा जिनिवा हांगा जाल्ल्या एका परिषदेन इंडो चीनाची फाळणी केली. आयचेच हे दिसा 1960 सिरिमावो भंडार नायके जगांतल्यो पहिल्यो महिला पंतप्रधान थाल्ल्यो. 21 जुलै 1960 हे दिसा सिरिमावो भंडार नायके हांणी श्रीलंकेच्या पंतप्रधान पदार पहिल्यो महिला म्हणून सोपूत घेतलो. आयचे हे दिसा 1962 भारत चीन युद्ध झाले आणि हे युद्ध भारत चीन सीमावाद युद्ध म्हणूनही वळखता. भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे हांचो जल्माचो दीस आयचो. तांणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळांत 1969 मेरेन भारताचे प्रतिनिधित्व केले. तांच्या ह्या योगदाना खातीर भारत सरकारान पद्मश्री तशेंच पद्मभूषण भेटोवन तांचो सन्मान केला. मराठी इतिहास हाचे संशोधन आणि लेखन करपी भारतीय संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र ढेरे हांचो आयज जल्माचो दीस. तांचो जल्म 21 जुलै 1930 ह्या वर्सांतलो. उमाशंकर जोशी हांचोय आयज जल्माचो दीस. ते एक भारतीय लेखक, कवी आणि विज्ञान. तांच्या साहित्यिक वावरा खातीर तांच्या नावार ज्ञानपीठ पुरस्कार असा. रोजगार हमी योजनेचे जनक आणि देशभक्त वी स पागे हांचो जल्माचो दीस आयचो 21 जुलै 1910 वर्सांतलो. आयज जल्मल्ले नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक आर्नेस्ट हेमिंग्वे, तांचो जल्म 21 जुलै 1899 वर्सांतलो. पंजाबी गायक अमर सिंग चमकीला हांचो जल्म आयच्या दिसाचो 21 जुलै 1960 वर्सांतलो. आयज आमी याद काडटा संगीतकार मँडोलीन वादक सज्जाद हुसेन हांची. आयज तांचो स्मृती दीस. हिंदी सिनेसृष्टींत नामना जोडिल्ले गीतकार आनंद बक्षी हांची आयज जयंती. तांचो जल्म 21 जुलै 1930 हे दिसा जालो. रावळपिंडी पंजाबांत ते जल्मले. 1945 ते 2002 ह्या काळार तांणी हिंदी सिनेसृष्टी खातीर कितलींशींच गीतां बरयलीं. सुरवेच्या काळार भारतीय नौदळांत ते भरती जाले, पूण मागीर तांचे भितरलो साहित्यीक जागो जावन तांणी गीतकार म्हणून फिल्मी दुनियेंत पावल घाले. 1958 भला आदमी ह्या फिल्मांतल्यान तांणी फिल्मी कारकिर्दीची सुरवात केली. ह्या फिल्मांत तांणी कामूय केल्लें, पूण ताचे उपरांत तांणी गीतकार म्हणूनच आपली कारकिर्द घडोवपाचें थारायलें. फिल्मी दुनियेंत कितल्याशाच संगीतकारा वांगडा तांणी काम केलें. सुपरस्टार राजेश खन्ना ह्या अभिनेत्या खातीर तांणी कितलींशींच गीतां बरयलीं आनी ती गाजलीं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, सचिन देव बर्मन, अनू मलिक, राजेश रोशन, आनंद मिलिंद अशा कितल्याशाच संगीतकारा वांगडा तांणी काम केलें. तर आयज आसा गीतकार आनंद बक्षी हांची जयंती. 21 जुलै 1963 हे दिसा काशी विद्यापीठाक विश्वविद्यालयाचो दर्जो फावो जालो. किराणा घराण्याच्यो ज्येष्ठ आणि प्रख्यात गायिका गंगूबाई हंगल हांचो आयज स्मृती दीस. तांचो जल्म 5 मार्च 1913 हे दिसा धारवाड, कर्नाटक हांगा जालो. भुरगेपणारच तांचेर गायनाचे संस्कार जायत गेले. कृष्णाचार्य होळगूर हांचे कडल्यान तांणी हिंदुस्थानी गायकीचें शिक्षण घेतलें. फुडें 1938 सवाई गंधर्व म्हळ्यारच रामचंद्र गणेश कुंदगोळकर हांचे कडल्यान किराण्या घराण्याची गायकी तांणी रीतसर शिकून घेतली. तांचे गुरुबंधू म्हळ्यार पंडित भीमसेन जोशी आनी फिरोज दस्तूर. ख्याल गायकी वांगडाच ठुमरी, भजन अशा गान प्रकारांनी तांणी नामना जोडली. संगीत मळार तांणी दिल्ल्या योगदाना बद्दल भारत सरकारान 1971 पद्मभूषण तर 2002 पद्मविभूषण भेटोवन तांचो सन्मान केलो. तर ह्यो आनी अश्यो

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. नक्षा पायलट प्रकल्पाचो सद्याचे जमनीचे मालकीचेर, मालमत्तेचे शिमेचेर वा अधिकृत जमनीचे नोंदीचेर कसलोच परिणाम जावचो ना अशें जमीन संसाधन खात्यान गोंयच्या वसणूक आनी जमनीच्या नोंदी संचालनालयाच्या जोडपालवान स्पश्ट केला. डिजिटल इंडिया जमनी नोंदी आधुनिकीकरण कार्यावळी खाला चालीक लायिल्ल्या जीआयएस आधारित शारी जमनीच्या नकाशा उपक्रमात जमनीचे प्रशासन आनी शार नियोजनात सुदारणा करपाचो हेतू आसा. बिगर निवासी आनी परदेशातल्या मालमत्तेच्या मालकांचे हक्क पुरायपणान राखून दवरतले आनी सर्वेक्षणाच्या वेळार तांचे गैरहाजिरीचे मालकीचेर परिणाम जावचो ना अशें जमीन संसाधन खात्यान सांगला. नक्षा हो फक्त जमनीचो नकाशे तयार करपाचो उपक्रम आसून ताचो संबंध जमनी संपादना वा मालमत्ता कर वाडोवपा कडेन ना अशें खात्यान स्पश्ट केला. मडगांवांत मालमत्तेचे सत्यापन 14 ऑगस्ट मेरेन चालू उरतले अशें सांगून मालकांक संबंधीत जमनीचे कागदपत्र सादर करपाची विनंती केल्या. ताळगांवची आमदार ते मंत्री मेरेनचो राजकीय प्रवास करपी आमदार जेनिफर मोन्सेरात हांच्या कुडीचेर काल निमणे संस्कार जाले. फाटल्या सप्टेंबरा सावन तांचेर कॅन्सराच्या दुयेंसा खातीर उपचार चालू आशिल्ले. राज्यपाल कुलपती अशोक गजपती राजू, मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, गोंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकार, केरळम राज्याचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार, विजय सरदेसाय तशेंच हेर राजकीय फुडाऱ्यांनी दुख्ख उक्तायलां.
1: त्या तालिगांवच्या लोकां खातीर कंटिन्युअसली काम करतात. रेव्हन्यू मिनिस्टर लेबर मिनिस्टर म्हणून आसताना तिचो कामाचो इम्पॅक्ट गोंय भाशेक गोंय खातीर बरें काम करता. तिका खास देहांत जालो तिच्या आद्याक शांती लाभ गोंय सरकारच्या वतीन मागता. तिका आमी सरकारी इन्फॉर्मर तिचो अंतीम संस्कार हो करपाचो ट्राय तिजे इच्छे प्रमाणे तांच्या राज्यांनी क्रिमिशन करपाचें कारण थंयसर बाकीचे प्रोसिजर सगळे पुराय कंप्लीट करता.
0: गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत आतां ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आतां दुयेंतीक 2 फावटी लायनींत रावपाची गरज पडची ना. तांकां आपआपल्या ओपीडी भायर फक्त एकाच लायनींत रावचें पडटलें. ओपीडी तपासणी सोपी करपा खातीर आनी ऑनलायन अपॉयंटमेंट बूक करपाक उर्बा दिवपा खातीर जीएमसी प्रशासनान हो निर्णय घेतला. सुपर स्पेशलिटी विभागांत ऑनलायन अपॉयंटमेंट खातीर एक मदत केंद्र सुरू केलां, पूण थंय त्याच दिसा खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट मेळची ना. तशेंच ऑनलायन प्रणालींत अजून मेरेन खाशेल्या दोतोराची अपॉयंटमेंट घेवपाची सोय ना. ही नवी पद्दत पोरण्या जीएमसी ब्लॉकांत आशिल्ल्या सिस्टमा प्रमाण लागू केल्या. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्यां खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. ही कार्यशाळा एकाच वेळार 2 सुवातांचेर जातली. एक कार्यशाळा सकाळच्या 17 साडेधा ते दनपारां 1 मेरेन संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालय पेडणे हांगा आनी दुसरी कार्यशाळा दनपारच्या 17 अडेज ते सांजेच्या 5 वरां मेरेन गोंय विद्यापीठांत जातली. पुण्यातले मोडी लिपी तज्ज्ञ डॉ गिरीश माणके हे दोनी कार्यशाळां खातीर मार्गदर्शक आसतले. गोंयच्या मोडी लिपी अभ्यासक आनी विद्यार्थ्यांनी या कार्य

आयकून सकाळचे बरोबर 7:31 येतात. 105.4 MHz तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचा हो FM रेनबो चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात कार्यावळ.

नमस्कार गोवा. ऐकपणं सोबीत अशा संगीतासहित तरेकवार माहितीची ही कार्यावळ कार्यावळींत परतून एकदा तुमकां सगळ्यांक येवकार.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दरवर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावाखातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा.

ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आनी ती 31 जुलय 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्विकारतले. परत एकदा ऐकात www.aw

www.awards.gov.in हाचे वरवींच स्विकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध आसात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात, www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

ऐकपणो बरोबर सकाळची 7 वरां जावन 45 मिनटं आतात या खिणाक तुम्ही ऐकतात 105 शार मेगार्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम सेम रेनबो सेवेवरवीं कार्यावळ नमस्कार गोवा.

आयकपण तुम्ही आयकताले कार्यावळ नमस्कार गोवा आणि कार्यावेत हो एक सोबीत असो विचार. सुख मनशाचो अहंकार आणि दुख मनशाच्या धैर्याची परीक्षा घेता. या सोबीत विचारा सांगतकच सोपया आमची आयची कार्यावळ नमस्कार गोवा.

ऐक म्हणून सकाळची 8 वर जाऊन 15 मिनटां आणि 40 सेकंद जातात. तुम्ही ट्यून केला 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल. ऐकूया तरेकवार रुचीक अशी कातारां. आणि कार्यावळीत सुरवेक जुजे रॉड गायता शिकोण

0: राष्ट्रीय हो और अब तो अंतरिक्ष भी हो, भारत के लिए गर्व के पल रहे हैं।
1: मजगती नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हळ्यार एनडीएच्या संसदीय पक्षाची सप्तकी रणनिती बसका जी आता मंगल मिलन ह्या नांवान वळखतात आयज सकाळी संसद घरात जातली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ह्या बसकेत उलोवप करतले। युती भितर पुराय एकचार दाखोवपाच्या हेतान संसदेच्या अधिवेशना वेळार मंगळारा

कोलकाता हांगा आंतरराष्ट्रीय परिशद घडोवन हाडटा. इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट आनी इंटरनॅशनल आयडिया हांच्या सहकार्यान ही परिशद घडोवन हाडटात. हॉकी तोमानातल्या मस्कट शारात सुरू जाल्ल्या एफआयएच युथ हॉकी 5S आशियाई चॅम्पियनशीप 2026 सर्तीत भारतीय उपकनिष्ठ दादले आनी बायलां पंगडांनी आपापल्या मोहिमेची विजयी सुरवात केली. सर्तीच्या सुरवातीच्या दिसा कझाकस्ताना आड जैत मेळोवन भारतीय बायलां पंगडान 8-8-3 अशें जैत मेळयले. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लदाख, गिलगित, बालिस्तान आनी मुजफ्फराबाद ह्या वाठारांनी व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास दिला. तशेंच आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लदाख, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अंदमान आनी निकोबार जुवे, ओडिशा आनी राजस्थानातूय गडगड आनी वीज पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट मुखेल खबरो. वेगवेगळ्या क्षेत्रांनी द्विपक्षीय संबंध आनीक घटमूट करपाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी मोल्डोवाची राष्ट्राध्यक्ष माइया सांदू हांणी मान्यताय दिल्या. एनडीएच्या संसदीय पक्षाची सप्तकी रणनिती बसका मंगल मिलन आयज सकाळी संसद घरांत जातली. अंदूच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची निवड जाल्या. हॉकींत एफआयएच युथ हॉकी 5S आशियाई चॅम्पियनशीप 2026 भारतीय उपकनिष्ठ दादले आनी बायलां पंगडांनी आपापल्या मोहिमेची विजयी सुरवात केली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: अनिशनो, आता आस्वाद घेऊया पोरण्या हिंदी फिल्मी गीतांचा सदाबहार हे कार्यमित. आणि सुरवेक मुघले आजम या फिल्मातले गीत शकील बदायुनी हांचे, संगीतकार असतात नौशाद आणि गायतात लता मंगेशकर.

0: गीत के गीत सुनाए पहलिया जनक जनक जनक जनक जनक जनक जनक सुरे बाजे पहलिया।
1: हे आशिले मन्ना डे हांच्या आवाजातले मेरे हुजूर या फिल्मातले गीत हसरत जयपुरी हांचे संगीतकार शंकर जयकिशन सदाबहार। पोन्ने हिंदी फिल्मी गीतांची ही कार्यावळ मुखार वता आसतना गायड या फिल्मा खातीर शैलेंद्र हांची रचना ऐकुया। SD बर्मन हांचे संगीत आणि स्वर आसा SD बर्मन हांचो।

इश्टानो, एस डी बर्मन हांणी गायिल्लें गाड ह्या फिल्मांतलें गीत तुमी आयकतले शैलेंद्र हांचें. संगीतकार स्वता एस डी बर्मन. तुमी आयकतात हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ सदाबहार. आकाशवाणी पणजी केंद्राची ही आसा एफ एम रेनबो सेवा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन

अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वा मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेत स्थळार उपलब्ध असतात. संकेत स्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

इश्टानू सकाळचे 9:22 आतात तू मिटून केला 105.4 मेगाहर्ट्साचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल आणि या खिणाक तुम्ही ऐकतात सता बहार. लता मंगेशकर आणि किशोर कुमार हांच्या जोडावाचं हे गीत ऐकूया मजरू सुलतानपुरी हांचं.

एकोणा सकाळचे बरोबर 9:45 आता तुम्ही ट्यून केला 105.4 मेगाहर्ट्झाचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो FM रेनबो चॅनल सदाबहार. ही कार्यावळ मुखार वता आसतना किशोर कुमार आनी आशा भोसले हांणी गायल्लें हें गीत दिवार ह्या फिल्मा खातीर साहिर लुधियानी हांची रचना.

सदाबहार पौण्या हिंदी फिल्मी गितांची ही कार्यावळ सोपयत आसतना स्ट्रीट सिंगर ह्या फिल्मातलें KL सैगल हांणी गायिल्लें गीत आयकुया. संगीतकार आसात RC बोराल.

आजपर्यंत 105.4 MHz चे तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो FM रेनबो चॅनल. आता काय खिणा भितरच म्हळ्यार बरोबर 10 वरां जावन 5 मिनटांचेर आयकूंक रावात दिल्ली केंद्रावेल्यान प्रसारीत जाल्ल्यो इंग्लिशींतल्यान खबरो.

0: श्रोते हो 105.4 MHz आपण ट्यून केलंय आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. 10:10 आणि 40 सेकंद होत आहेत. आमचा यापुढील कार्यक्रम विविधरंगी अशा मराठी गीतांचा काही क्षणांमध्येच.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: आणि श्रोते हो, आता आस्वाद घेऊया विविध रंगी अशा मराठी गीतांचा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात. सर्वप्रथम मंगेश पाडगावकर यांचं गीत गात आहेत सुनीता आणि अभिजित राणे. संगीतकार आहेत अभिजित राणे आणि गाण्याचे बोल आहे गाणं असतं वाऱ्याचं.

मंगेश पाडगावकर यांचं हे भावगीत अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं, स्वर होता सुनीता आणि अभिजित राणे यांचा. मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना संगीत स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं भास्करबुवा बखले यांनी संगीतबद्ध केलेलं गीत ऐकूया. स्वर आहे कीर्ती शिलेदार यांचा.

संगीत स्वयंवर या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं गीत आपण ऐकत होता कीर्ती शिलेदार यांच्या स्वरात. संगीतकार भास्कर बुवा बखले.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

श्रोते हो 105.4 MHz वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणी पणजी केंद्राचा हा FM रेनबो चॅनल आणि या क्षणी आपण ऐकत आहात विविधरंगी असा मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, नटरंग या चित्रपटासाठी बेला शेंडे यांचा आवाज आपण ऐकलात. गुरु ठाकूर यांची ही गीतरचना, अजय अतुल यांचं संगीत. विविधरंगी असा हा मराठी गीतांचा कार्यक्रम पुढे नेत असताना भारा तांबे यांचं गीत गात आहेत लता मंगेशकर.

श्रोतेहो, लता मंगेशकर यांनी गायलेलं भारत आंबे यांचं भावगीत आपण ऐकत होता. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि कार्यक्रमात यानंतर शरद जांभेकर. मृच्छघटी या संगीत नाटकातील हे गीत गोविंद बल्हार देवल यांचं गीत आणि संगीत.

संगीत मृच्छकटिक या नाटकातील गोविंद बल्लाळ देवल यांनी रचून संगीतबद्ध केलेली रचना स्वरोता शरद जांभेकर यांचा. आणि मराठी गीतांचा हा कार्यक्रम पुढे नेत असताना ऐकूया सुमन कल्याणपूर आणि महेंद्र कपूर यांच्या जोडावाजातील अपराध या चित्रपटातील हे गीत. गीतरचना आहे मधुसूदन कालेलकर यांची आणि संगीतकार एन दत्ता.

देवकी पंडित यांनी गायलेलं पल्लवी देशपांडे यांचं गीत आपण ऐकत होता. संगीतकार नरेंद्र देशपांडे. आणि श्रोतेहो, या गीतासोबतच विविधरंगी असा मराठी गीतांचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे.

105.4 मेगाहर्ट्स म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. इष्टानो, स्टुडिओन 11:05:40 झाली असा आणि वेळ झालेलो असा कोकणी गीतांच्या कार्यावळीचो. तर सुरवेक ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार आशिल्ले अशोक पत्की आणि रजय पवार ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो आता ऐकूया शान हांच्या आवाजान हे गीत.

104 मेगाहर्ट्स म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. इष्टानो, 11:16 झालेली असा आणि आज मंगळवारचो दीस असा, तर त्याच निमतान ऐकूया उल्हास हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार उल्हास हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया मुकेश घाटवळ हांच्या आवाजान हे गीत.

स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार अशोक पत्की आणि साईश पनंडीकर यांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया वैशाली सामंत हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार आशिल्ले अशोक पत्की, वैशाली सामंत हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि साई पनंडीकर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया आशा भोसले हांच्या आवाजान सुप्रसिद्ध असे हे गीत.

संगीतकार सोयरू वरदेहनी या गीताची रचना केलेली असा आणि आशा भोसले ह्यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया नेहा राजपाल ह्यांच्या आवाजान हे गीत.

इष्टानो, नेहा राजपाल हांच्या आवाजान तुम्ही हे सुंदरशे असे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक अजय नायक आणि चंद्रिका पडगावकर हांनी या गीताची रचना केलेली असा. तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्स म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल आणि कोकणी गीतांच्या कार्यावळीन. आता ऐकूया गौतमी हेडे आणि लक्ष्मण नाईक हांच्या जोड आवाजान हे गीत.

इष्टानो, गौतमी हेडे आणि लक्ष्मण नाईक यांच्या जोडावाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि पूर्णानंद चारी यांनी या गीताची रचना केलेली असा. संगीतकार आशिल्ले ER विनय. आता ऐकूया महालक्ष्मी अय्यर यांच्या आवाजान हे गीत.

इष्टानो, महालक्ष्मी अय्यर हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार आशिले अशोक पत्की आणि श्रीधर कामत हांनी या गीताची रचना केलेली असा. आणि या गीता बरोबरच सुगम संगीताची कार्यावळ हांगा सोपता. तर ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल.

105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. 12:10:40 झाली असा आणि इष्टानो आता ऐकूया याच्या कार्यावळीची रूपरेषा. कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमका चित्ररंजन ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. 12:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो. 1 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केले हिंदीतल्यान खबरो. 1:05 कातारा. 2 भावगीताची कार्यावळ तुमका ऐकूपाक मेळटली. 2:30 कोकणीतल्यान मुखेल खबरो तुमका ऐकूपाक मेळटले. 2:32 जूक बॉक्स. 3 वेस्टर्न म्युझिक. 3:30

105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात. इष्टानो, 12:16 झालेली असा आणि वेळ झालेला असा चित्ररंजन या कार्यावेळीचं. तर या कार्यावेळीत आता सुरवेक ऐकूया कुमार सानू आणि अलका याग्निक ह्यांच्या जोड आवाजात.

येस बॉस या चित्रपटातले हे सुंदरशेशे गीत तुम्ही कुमार सानू आणि अलका याग्निक हांच्या जोड आवाजान ऐकले. जावेद अख्तर ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. चित्ररंजन ही कार्यावळ तुम्ही ऐकत असा इष्टानो, आणि या कार्यावळीन आता ऐकूया अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान ह्यांच्या जोड आवाजान हे गीत.

अरिजित सिंग आणि सुनिधी चौहान यांच्या जोड्यावाजान तुम्ही हे सुंदरशे असे गीत ऐकले. 2013 सालातलो चित्रपट ये जवानी है दिवानी या चित्रपटातले गीत आशिले, ज्याचे निर्माता आशिले करण जोहर आणि अयान मुखर्जी यांनी या फिल्माचे निर्देशन केलेले असा. संगीतकार आशिले प्रीतम आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी या गीताची रचना केलेली असा. याच चित्रपटातले आणि एक गीत ऐकूया बेनी डायल आणि शिफाली यांच्या जोड्यावाजान.

ये जवानी है दिवानी या चित्रपटातले सुंदर शेशे गीत तुम्ही बेनी डायल आणि शेफाली ह्यांच्या जोड्यावाजान ऐकलंय. संगीतकार आशिल्ले प्रीतम आणि अमिताभ भट्टाचार्य ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. चित्ररंजन या कार्यावळीनं आता लहानसो विसव घेऊया. 12:30 झाली असात आणि ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.

नमस्कार, हा मानसिणी हो सत्का मुखिल खुबरो. सध्या मंगल मिलन ह्या अशी नामना आशिल्ली नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स म्हळ्यारच एनडीए संसदीय पक्षाची बसका जीएमसी संसद घरात आयज बालयोगी सभाघरात जाली. हे बसकेन एनडीए युती भागीदारांनी भारताचो सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री जाल्ल्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भौमान करपी अभिनंदन प्रस्ताव संमत केलो. नीट पेपर लीक प्रकरण सयत सगळ्या वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेची दोनूय घरां दनपारां 12 वरां मेरेन स्थगीत केल्यात. तीन राष्ट्रांच्या राज्यभोवणेच्या दुसऱ्या लिगाचेर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसिडोनियाक पावल्यात. उत्तर मॅसिडोनियाक भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आसा. राष्ट्राध्यक्ष मुर्मू मॅसिडोनियाची समकक्ष गोर्दाना

सिल्झा नोवस्का दावकोवा हांचे कडेन द्विपक्ष उलोवणी करतले. तशेंच प्रधानमंत्री हिस्टजान मिल्कोस्की विधानसभेचे अध्यक्ष आफ्रीम गाशी हांकां मेळटल्यो आनी उत्तर मॅसिडोनियाचे विधानसभेक उलोवप करतली. दिल्ली विभागांतल्या गाझियाबाद नवी दिल्ली विभागाचेर आयज मालगाडयेच्यो स लोड गाडयो पटरी वेल्यान देंवले उपरांत रेल्वे सेवा खंडीत जाल्या. गोंयांतल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिला. जमनीच्यो नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आतां दुयेंतीक दोन फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपापल्या ओपीडी भायर फकत एकाच लायनीत रावचें पडटलें. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्ट दिसा पुण्यांत प्रदान करतले. पुरायभिलेख खात्यान मोडे लिपी शिकप्या खातीर काल सावन 30 जुलय मेरेन 10 दिसांची कार्यशाळा आयोजीत केल्या. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्यो फटीच्या संदेशाच्या सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमाक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले. केबल आनी डीटीएच दर 4 ते 6 पटींनी वाडटले. व्हड प्रमाणात परवानो शुल्क घेतले. गोंय विद्यापीठाच्या खेळा मंडळान येवपी शिक्षणीक वर्स 2024-27 खातीर तात्पुरते आंतर महाविद्यालयीन खेळा वेळापत्रक निर्माण केला. ह्या विस्तारीत खेळा वेळापत्रकांत दादले आनी बायलां खातीर 22 खेळ आनी 39 वेगवेगळी चॅम्पियनशीप आस्पावीत आसा. आनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीतल्या संसद भवनांत संयुक्त अरब अमिरातीचे अर्थवेवस्था आनी पर्यटन मंत्री तशेंच UAEच्या शिष्टमंडळांतल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

105.4 MHz म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. इष्टानो, 12:34 सेकंड झाली असा आणि चित्ररंजन ह्या कार्यावळीन आता ऐकूया मोहित चौहान ह्यांच्या आवाजात रॉकस्टार या चित्रपटातले गीत.

संगीतकार ए आर रहमान, मोहित चौहान यांच्या आवाजानं तुम्ही हे रॉकस्टार या चित्रपटातले गीत ऐकलंय. आता ऐकूया दिलजीत दोसाना यांच्या आवाजानं हे गीत.

नमस्ते इंग्लंड या चित्रपटातले गीत तुम्ही दिलजीत दोसांना हांच्या आवाजानं ऐकलं. संगीतकार बादशाह आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया के के हांच्या आवाजान हे गीत.

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले गीत तुम्ही केके हांच्या आवाजान ऐकले. संगीतकार प्रीतम आणि निलेश मिश्रा यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो आता ऐकूया राहत फतेह अली खान

ऐकपैनो, राहत फतेह अली खान ह्यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार प्रीतम आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले गीत आशिले. आता ऐकूया आशिकी 2 या चित्रपटातले गीत तुलसी कुमार आणि अरिजित सिंग ह्यांच्या जोड आवाजान.

आशिकी टू या चित्रपटातले गीत तुम्ही तुलसी कुमार आणि अरिजित सिंग यांच्या जोड्यावाजानं ऐकले. संगीतकार आशिले जीत गांगुली, इर्शाद कामिल यांनी या गीताची रचना केलेली असा. इष्टानो, चित्ररंजन या कार्यावळीचे आता निमणे गीत ऐकूया. के मोहन आणि यशिता शर्मा यांच्या जोड्यावाजानं.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चान सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.

105.4 मेगाहर्ट्झ म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकतात. इष्टानो, एक वर्ष मिनटं झाली असतात आणि वेळ झालेला असा कातारांच्या कार्यावळीचं. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया यंग चिको लॉरी यांच्या जोड आवाजान हे कातार.

0: ऐकबनू कतारांच्या कार्याविन आता ऐकूया झेवियर गोम्स यांच्या आवाजान हे कतार.
1: सगळ्यांक माय मोगाचो योकार. झेवियर गोम्स तुमच्या मुखार हाडटा आपली पयलीच कोंकणी कांतारांची आनी जोक्सांची कॅसेट. संगीतकार अग्नेलो डायस आनी मुकेश. कॅसेटीचे नाव बोरे क्रिस्तांव.

मैन फॉर म्यूजिक तुमच्या मुखार दोत्ता कॉमेडियन जीजा सांताव आजी पांचवी जोक्स आणि कांद्रांची कॅसेट हॉलिडे म्यूजिक क्रिस कुरेया.

लॉरी हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि त्यांनीच या काताराची रचना केलेली असा. इश्टानो आता ऐकूया विल मिक्स हांच्या आवाजान हे कातार.

इष्टानो, विल मिक्स यांची आवाज आहे. तुम्ही हे कातार ऐकलं आणि त्यांनी या कातारची रचना केलेली आहे. सर, आता ऐकूया प्रिन्स जॅकॉब यांच्या आवाजात हे कातार.

0: ऐकूया नू, 1:30 झाली असतात. आता ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो.
1: नमस्कार, हा मानसी आणि हो असतात काय मुखेल खबरो. सध्या मंगल मिलन अशी नामनं आशिली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स NDA संसदीय पक्षाची बसका GMC संसद सभाघरात आज बालयोगी सभाघरात झाली. हे बसकेंत NDA युती भागीदारांनी भारताचो सगळ्यात चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भोवमान करपी अभिनंदन प्रस्ताव संमत केलो. नीट पेपर लीक प्रकरणा सयत वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी जाल्ल्या बोवाळाक लागून संसदेची दोनूय घरां दनपारां 12 मेरेन स्थगीत केली. 3 राष्ट्रांच्या राजभोंवडेच्या दुसऱ्या लेगाचेर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसिडोनियाक पावल्यात. उत्तर मॅसिडोनियाक भारतीय राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट आसात. दिल्ली विभागातल्या गाझियाबाद नवी दिल्ली विभागाचेर आयज मालगाडयेच्यो सोलूड गाडयो पटरीवेल्यान देंवल्या उपरांत रेल्वे सेवा खंडीत जाली. गोंयांतल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिला. जमनीच्यो नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत बंद केल्या. आता दुयेंतीक 2 फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपापल्या ओपीडी भायर फकत एकाच लायनीत रावचे पडटले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्ट दिसा पुण्यात प्रदान करतले. पुराभिलेख खात्यान मोडी लिपी शिकप्या खातीर काल सावन 30 जुलै मेरेन 10 दिसांची कार्यशाळा

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करा.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

105.4 मेगाहर्ट्स म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात. इष्टानो, 1:35:21 झाली असतात आणि कातारांच्या कार्याविन आता ऐकूया प्रिन्स जॅकॉब ह्यांच्या आवाजात हे कतार.

संगीतकार क्रिस पेरी, एंटोनेट हांणी ह्या कथा रची. एंटोनेट हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया जुनियर रॉड हांच्या आवाजान हे कथार.

संगीतकार जॉसिनो जुनियर रॉड हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले. आता ऐकूया फेलसी हांच्या आवाजान हे कातार.

लॉर्ना हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि याचबरोबर कातारची कार्यावळ इष्टानो हांगा सोपता. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल.

श्रोती हो, 105.4 MHz म्हणजेच आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल तुम्ही ऐकत आहात. 2 वाजलेले आहेत. आता ऐकूया मराठी भावगीतांचा कार्यक्रम. तर सुरुवातीला ऐकूया नील नाडकर्णी यांच्या आवाजात हे गीत.

श्रोते हो, पहिले वहिले प्रेम या चित्रपटातलं हे सुंदर असं गीत तुम्ही नील नाडकर्णी यांच्या आवाजात ऐकलं. प्रवीण दवणे यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया संजीव यांच्या आवाजात हे गीत.

श्रोते हो, मराठी भावगीताच्या कार्यक्रमात आम्ही संजीव अभ्यंकर यांच्या आवाजात हे गीत ऐकलं. जीवन रंग या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात हे गीत.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं. संगीतकार होते अशोक पत्के आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली आहे. तू माझा किनारा या चित्रपटाचं हे गीत होतं. आता ऐकूया डॉक्टर सलील कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांच्या जोड आवाजात हे गीत.

श्रोते हो, डॉक्टर सलील कुलकर्णी संगीतकार यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकलं. संदीप खरे यांनी या गीताची रचना केलेली आहे. आता ऐकूया नील नाडकर्णी आणि वैशाली सामंत यांच्या जोड आवाजात हे गीत.

श्रोते हो, नील नाडकर्णी आणि वैशाली सामन यांच्या जोडावाजात तुम्ही हे गीत पहिले वहिले प्रेम या चित्रपटाचं ऐकलं. संगीतकार अशोक पत्की आणि मिलिंद जोशी यांनी या गीताची रचना केलेली आहे. आणि या गीताबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम इथेच संपत आहे.

मिलन ह्या नांवान वळखती नाम ना आशिल्ली नॅशनल डेमोक्रेटीक अलायन्स संसदीय पक्षाची बसका संसद घरांत आयज बालयोगी सभाघरांत जाली. हे बसकेंत एनडीए युती भागीदारांनी भारताचो सगळ्यांत चड काळ वेचून आयिल्ले प्रधानमंत्री म्हण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो भोवमान करपी अभिनंदन प्रस्ताव संमत केलो. नीट पेपर लीक प्रकरण सयत वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी जाल्ल्या बोवाळाक लागून संसदेची दोनूय सभाघरां दनपरां 12 मेरेन स्थगीत केल्ली. तीन राष्ट्रांच्या राज्यभोवणेच्या दुसऱ्या लेगाचेर राष्ट्राध्यक्ष द्रौपदी मुर्मू उत्तर मॅसिडोनियाक पावल्यात. उत्तर मॅसिडोनियाक भारतीयच्या राष्ट्रपतींची ही पहिलीच भेट. राष्ट्राध्यक्ष मुर्मू मॅसिडोनियाचे समकक्ष गोर्दाना सिल्झा नोवस्का दावकोवा हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतल्यो. दिल्ली विभागातले गाझियाबाद नवी दिल्ली विभागाचेर आयज म्हालगाडयेच्या 6 लोड गाडयो पटरीवाल्यान देंवले उपरांत रेल्वे सेवा खंडीत जाल्या. उत्तर रेल्वेच्या म्हणण्या प्रमाण ह्या घडणुकेंत कोणाकूच जखमी जाल्ल्याची माहिती मेळूंक ना. काल दिल्लीत जाल्ल्या निशेधा वेळार एका चलयेक थंयच मरण आयले अशें सांगपी जायत्या सोशल मिडिया पोस्टाचो सरकारान खंडन केला. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चॅक युनिटान हो दावो बनावट आसा अशें स्पश्ट करून दिल्लीत निशेधाक लागून मरण आयिल्ले ना अशें सांगला. गोंयांतल्या नक्षा पायलट प्रकल्पाचेर सरकारान स्पश्टीकरण दिला. जमनीच्यो नोंदी पुरायपणान राखून दवरपाचो सरकाराचो दावो आसा. गोंय वैजकी महाविद्यालयाच्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकांत आर्थर सांबम ओपीडी खातीर टोकन घेवपाची पद्दत आतां बंद केल्या. आतां दुयेंतीक दोन फावटी लायनीत रावपाची गरज पडची ना. तांकां आपआपल्या ओपीडी भायर फकत एकाच लायनीत रावचें पडटलें. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल हांची ह्या वर्साच्या प्रतिश्ठीत लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा खातीर निवड जाल्या. हो पुरस्कार 1 ऑगस्ट दिसा पुण्यात प्रदान करतले. सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या फटीच्या संदेशाचे सरकारान खंडन केला. सरकारान तयार केल्ल्या नव्या मसुद्याच्या नेमाक लागून 11 कोटी टीव्ही सेट बंद जातले. केबल आणि डीटीएच दर 4 ते 6 पटींनी वाढटले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हांणी काल नवी दिल्लीत संसद भवनात संयुक्त अरब अमिरातीचे अर्थव्यवस्था आणि पर्यटन मंत्री तसेच युएईच्या शिष्टमंडळातल्या हेर मानेस्तांची भेट घेतली. बरी पिकावळ घेवपी उत्कृष्ट शेतकार म्हणून गोंयचो केपे रिवणा वाठारातलो खुशाली वेळीप हाका शेतकी विभागाचो पुरस्कार फावो जाला. हो शेतकार सध्या गोंयच्या शेतकारांखातीर उर्बा दिवपी शेतकार थारल्या. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर लदाख आणि मुझफ्फराबाद हांगा एक्सप्रेस सुवातीचेर पावस पडपा चो अंदाज उक्तायला. तशेंच दिल्ली हरियाणा चंदीगड पंजाब उत्तर प्रदेश उत्तराखंड बिहार उदेंत मध्य प्रदेश गोंय मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारताच्या कांय वाठारांनी खूप पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगतीं फुडल्या 3 दिसांत आंध्र प्रदेश जम्मू काश्मीर लदाख तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल हांगा वीज आणि वादळी वाऱ्यासयत पाऊस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

0: 105.4 FM Rainbow. So stay tuned, keep listening to Akashwani Panji, and let the music continue.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा. 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
2: हॅलो गोयकारा.

नमस्कार. हवामानाचे आणि वसातकाय मुखेल खबरो. सध्या मंगल मिलन ह्या नामना आशिल्ली नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स संसदीय पक्षाची बसका बालयोगी सभाघरात आयज जाली. हे बसकेत एनडीए युती भागीदारांनी

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

नमस्कार, ही आसात काही मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन फाल्यां तामिळनाडूंतल्या कोईमतूर आनी तिरुप्पूरच्या भोंवडेर वतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांत भविश्यांत जावपी परिक्षा वेळार पेपर लीक जावंक जायना हे खातीर सगळ्या संबंधितांक एकवटीत यत्न करपाचो उलो मारला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी सिक्कीमचे मुखेलमंत्री प्रेम सिंग तामांग हांचे कडेन संवाद सादून नामची जिल्ह्यात बांधकाम सुरू आशिल्ल्या बोगद्यांत भुंयपालसाण कोसळिल्ल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा हांणी आयज नवी दिल्लींतल्या डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाक भेट दिली आनी डॉक्टरां वांगडा बसका घेतली. काल दिल्लींतल्या आंदोलना वेळार एका चलयेक मरण आयलें अशें सांगून सोशल मिडियाचेर केल्ल्या जायत्या पोस्टांचो सरकारान खंडन केला. काल नवी दिल्लीन नीट यूजी 2026 पेपर लीक संबंधात निषेध करपी लोकाड पुलीस दळान पॅलेट बंदू वापरल्या अशें सांगपी जायत्या सोशल मिडिया पोस्टांचे सरकारान खंडन केला. नीट पेपर लीक प्रकरणा सयत वेगवेगळ्या प्रश्नांचेर विरोधकांनी केल्ल्या निषेधा उपरांत संसदेची दोनूय सभाघरां आयज दिसभरा खातीर स्थगीत दवरची पडली. दिल्ली उच्च न्यायालयान कार्यकर्तो सोनम वांगचुंग हांकां सफदरजंग हॉस्पिटलांतल्यान गुरुग्रामांतल्या मेदांता हॉस्पिटलांत बेगोबेग हालोवपाचो आदेश दिला. माहिती आनी प्रसारण मंत्रालयान डिजिटल निर्मात्यांक ओळखप, तांचे संगोपन करप आनी तांकां उर्बा दिवपाच्या हेतान सुरू केल्ल्या जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज ह्या देशव्यापी

उपक्रमाच्या प्रायोगिक पावड्याचा आयुष्यभारंभ केला. नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगला की देशात नवीकरणीय ऊर्जेची स्थापणूक ताक 2014 वर्षा 76 गिगावॅट आशिल्ली, ती चढ जाऊन 29 जून मेरेन 288 गिगावॅट झाल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.
1: Coming up next on this program of Rock On, we have here Bonnie Tyler with this lovely tune called Have You Ever Seen the Rain?

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर FM रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. ना तर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा

0: आठवरांचे कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणीची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो

आकाशवाणी पणजी बरोबर 5:35 ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत आज यशवंत क्षीरसागर हांचे गायन आयकूंक मेळटले. ते सादर करतले राग बिहाग. सवारा 5 कार्यावळ रेनबो सांज. फोन इन हॅलो चित्ररंजन 7:10.

आठ वरांचेर कार्यावळ कातारांची जाल्यार साडे आठ वरांचेर कार्यावळ सदाबहार. सदाबहार गीतांच्या कार्यावळींत आज खासा कार्यावळ आसतली गीतकार आनंद बक्षी हांचेर आधारीत. नवारा 15 मिनटांचेर ट्युजडे ट्विस्ट पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली. 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो तुम्ही ऐकतात रेनबो कार्यावळींतल्यो ह्यो मुखेल अश्यो कार्यावळी. 10:05 ऐकपाक रावात द कंट्री म्युझिक आर आनी रातच्या 11:10 हार्ट टू हार्ट. तर 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सेवेंत तुम्ही सकाळच्या 6:05 आमच्यो कार्यावळी ऐकूं येता फक्त आनी फक्त 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो चॅनलाचेर.

नोटीस इनवायटींग प्रोग्राम प्रपोजल्स म्हळ्यारूच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2026 मेरेन प्रस्ताव मागयता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर म्हायती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2026. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

आकाशवाणी पणजी 5:35 जाल्ले आसात. ऐकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमका सगळ्यांक येवकार. कार्यावळीत आज ऐकुया यशवंत क्षीरसागर हांचे गायन. आपल्या गायनात ते सादर करतात राग बिहाग.

0: हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत आम्ही ऐकले यशवंत क्षीरसागर हांचे गायन. आपल्या गायनात त्यांनी सादर केल्लो राग बिहाग. इथल्यान ही हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगाच सोंपता. बरोबर सवरांचेर आयकुया हिंदीतल्यान खबरो आमी संक्षिपीत करतात आमच्या दिल्ली केंद्रावेल्यान. उपरांत 5 मिनटांचेर आमी मेळटली रेनबो सांज कार्यावळीत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुनीश शर्मा.

105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही ऐकत कार्यावळ रेनबो सांज मोगळ्या पेनू. आज गीतकार आनंद बक्षी यांचा जन्माचा दिस. तर आज 8.5 वरांचेर तांच्याच लेखणीतल्यान उतरिल्ली आनंद दिवपी तांची गीतां ऐकूया. सदाबहार कार्यावळीत विसरू नका. तर वेळ आसा रातचो 8.5 वरां.

वॉल्टर आणि अलिकांचं जोड स्वर मी ऐकलं या किताकातील 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो. तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सन्स. तर मग ऐकपेनो, मेघालयातल्या जिव्या मुळांचे पूल चेरापुंजी आणि मावलीनोंग हांगाचे जिव्या मुळांचे पूल खासी आणि जैतिया जमातीन वाढयल्ले अभियांत्रिकी आणि वनस्पतीशास्त्राचे पराक्रम असतात. पूर्विल्ल्या रबर झाडांच्या हवाई मुळांचे उपेग करून दशकाभर हातान मार्गदर्शन केल्ले हे जिव्या मुळांचे पूल कोणाकय पळयतल्याक तोंडान किंवा बोटां घालपा शिवाय पर्याय दवरनात, कारण ते आसाच तशे दर्शनीय.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

आकाशवाणी पणजी बरोबर 7:30 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आमच्या स्टुडिओतल्यान ऐकूया. आम्ही मेळटली परत 15:35 ह्याच रेनबो सांजकार ह्या वळीत ह्याच चॅनलाचेर.

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ रेनबो सांज. मगळ्यात पेनू आज गीतकार आनंद बक्षी हांचा जल्माचो दीस. तर आज 8:30 वरांचेर तांच्याच लेखणींतल्यान उतरिल्लीं गीतां आयकयात आयच्या सदाबहार गीतांच्या कार्यावळींत रातच्या 8:30 वरांचेर 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकतात ह्या खिणाक कार्यावळ रेनबो सांज.

105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो. तर मगळ्यापैनो आता मुखार वतना जाणून घेऊया रण ऑफ कच्छ बद्दल. सुमार 7,505 स्क्वेअर किलोमीटर जाग्याचेर पातळिल्लं रण ऑफ कच्छ संवसारांतल्या कांय व्हड खाऱ्या वाळवंटामदलें एक. पावसांत अरबी महासागराचे उदका पोना वचून कांय प्रमाणांत वलसाणीचो जागो हो थारता, हो प्रदेश थारता. जाल्यार पावस वतगर गिम्याच्या दिसांनी थंय एकदम धवे पठार आमकां पळोवपाक मेळटात. तेच बरोबर इंडियन वायल्डलायफ सेंच्युरी, थंयची जी वायल्डलायफ सेंच्युरी आसा ती संवसारांतली एकमेव अशी सेंच्युरी आसा जंय आमकां इंडियन वायल्ड एस पळोवपाक मेळटात, आनी हाका फ्लेमिंगो सिटी म्हणूनय वळखतात. 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो, तुमी आयकतात कार्यावळ रेन.

आकाशवाणी पणजी मुगळ्याक पेनू बिंदी अवस्था हांच्या आवाजातल्या ह्या गीता बरोबर आयची ही रेनबो सांस कार्यावळ हांगा सोंपता. हांव अंजली तुमचो कार्यावळींतल्यान निरोप घेता. बरोबर 7:05 आयकुपाक रावात इंग्लिशींतल्यान खबरो आमी सक्षिबीत करतात आमच्या दिल्ली केंद्रा वेल्यान. परत मेळची 7:10 फोन इन हॅलो चित्रंजन कार्यावळींत.

0: गीतकार आनंद बक्षी हांची ही रचना किशोर कुमार हांचो स्वर 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेन भोवतुमे एकतात कार्यावळ फोन इन हॅलो चित्रंजन. हांव आसा अंजली तुमच्या सांगता किया केनाक. पळोवया आमच्या ह्या फोन इन कार्यावळीत पयलो कॉलर कोण आसा. हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस
1: तुमचे शिवा सावंत उलयता.
0: कशे आसात?
1: बरं आसा.
0: आज खंयचे गीत दिवया?
1: बहार फूल बरसाव ते म्हाका मंथली गीत जाय आसले.
0: ओके
1: सुराज सुराज.
0: येस. आनी हे गीत तुमी कोणाक डेडिकेट करपाक सोदतात?
1: सगळे एफएम जे आयकते आमचे सगळ्या लोकांक.
0: ओके. आनी एनी रिझन हे गीत सिलेक्ट करपाक?
1: म्हाका खूब आवडटा.
0: ओके येस. तर तुमचे गीत हांवें ऑलरेडी बॅकग्राऊंडाक सुरू केल्लें आसा. एन्जॉय युअर सॉंग.
1: थँक्यू.
0: येस.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पुराय गोंयांत 1 ऑगस्ट 2024 सावन म्हजी बस येवजण चालीक लावपाची येरादारी संचालनालयाची घोशणा. राज्यांतल्या सगळ्या माध्यमीक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागृकताय उपक्रम आयोजीत करचे अशें शिक्षण खात्याची मागणी. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यांत उणें 15 दीस आपोवपाचें आवाहन केलां. आतां पुराय खबरो. देशांत नवीकरणीय उर्जेची

0: टन काजूचे उत्पादन 2025-26 वर्षा केले असो अदमास आसा. केंद्र एकवटीत बागकामाच्या विकास अभियानावरवी काजूची शेती मोल वाढ आणि प्रक्रियेक चालना दिता अशे लोकसभेत जाप दितना कृषी राज्यमंत्री रामनाथ ठाकूर हांणी म्हणला. राज्यातल्या सगळ्या माध्यमिक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागरूकताय उपक्रम आयोजित करचे अशे शिक्षण खात्यान मागला. सरकारी अनुदानित बिगर अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि खाशेल्या शाळांनी टीबी मुक्त भारत अभियान 100 दिसांची जागरूकताय मोहीम या उपक्रमाखाला 24 मार्च 2024 संसारीक क्षयरोग दिसा सावन सुरू जाल्ल्या या मोहिमे अंतर्गत लोक सहभागाच्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजित केल्यात. आता 22 जुलै सावन निबंध सर्त, पोस्टर मेकिंग सर्त, वक्तृत्व सर्त अशो कार्यावळी आयोजित करच्यो अशा शिक्षण संचालनालयान मागला. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 दीस आपोवचे अशे आवाहन केला. सरवण कारापूर प्रकरण टीसीपी कायद्याच्या कलम 39A सारखिल्या तरतुदीक लागून जावपी नाश, बेकारी, इबाडपी कायदो आणि व्यवस्था, विद्यार्थ्यां संबंधित हुस्को यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांचेर चर्चा आणि वादविवाद करपाची गरज आसा असे ताणी सांगले. 8व्या विधानसभेचे 13वे अधिवेशन मुळात 6 मार्च ते मार्च 27 2024 मेरेन थारायल्ले, पूण फोंडा पोटनिवडणूक आणि आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी म्हणून फकत 7 बसका उपरांत हे अचकीत कमी केले. अवेळार निलंबन केल्ल्यान गोयच्या लोकांचेर परिणाम करपी महत्वाचे प्रश्न उठोवपाची विरोधी पक्षाक मेळिल्ली संद हातासली असे ताणी पत्रात म्हणला. आपल्या जमनीची साधन संपत्ती, पर्यावरण, लोकसंख्या आणि अस्मितायेची राखण करपी महत्वाच्या विधेयकांचेर आपल्या वेचून आयिल्ल्या प्रतिनिधींनी विचार करून निर्णय घेवचो अशी नागरिकांची अपेक्षा आसता. या कपातीक लागून ह्यो महत्वाच्यो गजालींचेर दुर्लक्ष जाल्ल्याचे ताणी नमूद केला. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन दिल्ल्या माहिती प्रमाण फाल्यां उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय जिल्ह्याच्या कांय सुवातींनी व्हड प्रमाणात पावस पडपाची शक्यताय असून 40 ते 50 किलोमीटर वेगान वादळी वारे व्हावपाची शक्यताय आसा आणि येल्लो अलर्ट जारी केला. परतून एक फावट कांय मुखेल खबरो. पुराय गोयात 1 ऑगस्ट 2024 सावन म्हजी बस येवजण चालीक लावपाची येरादारी संचालनालयाची घोषणा. राज्यातल्या सगळ्या माध्यमिक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागरूकताय उपक्रम आयोजित करचे असे शिक्षण खात्यान मागला. विरोधी पक्षाचे फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 दीस आपोवपाचे आवाहन केला. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 7:29 आणि 22 सेकंद जाल्ले आसात.

0: म्युझिकली यॉर्स 105.4 मेगा हर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात करिया वळ फोन इन. हॅलो चित्रंजन. तर मग एकट्यानो फोन करपा खातीर आमचा फोन नंबर नोट डाऊन करून घेया 2421285 किंवा 2224457 0832 आमचा पिनकोड नंबर. मग एकट्यानो आज गीतकार आनंद बक्षी हांचो जल्मदीस. तर आज 8:30 वरांचेर तांच्याच लेखणींतल्यान उतरिल्लीं मनाक आनंद दिवपी गीतां आयकयात आयच्या सदाबहार कार्यावळींत रातच्या 8:30 वरांचेर. तर ह्या खिणाक पळोवया आमच्या बरोबर कोण कॉलर आसात. हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस, तुमचें नाव सांगतात एकदम.
1: संतान राय सोम बायणा पिसर.
0: सतान बाब कसो आसा?
1: किदें फायन.
0: येस, आनी आज तुका गीत खंयचें दिवया?
1: शोले पिक्चर ये जो ते किशोर कुमार मंडळी.
0: ओके, आनी हें गीत तूं कोणाक डेडिकेट करपाक सोदता? येस सतन बाब, चडान चड देव बरें करून कॉल केल्ल्या बद्दल. तुजें

0: या खिणाक आमचे बरोबर कोण कॉलर आसात. हॅलो, गुड
1: हॅलो, गुड इव्हनिंग मिस
0: इव्हनिंग, कसा आसा सिल्वेस्टर?
1: सिल्वेस्टर रॉट अगेन दिस पिक्चर इज ऑफ
0: येस सिल्वेस्टर, कसा आसा?
1: बरं बरं बरं
0: आज खंयची गीत दिवया?
1: लाव इन टोकियो चलो इंडिया खाता से मिस
0: ओके, आणि हे गीत तू कोणाक डेडिकेट करपाक सोदता?
1: बजरा टिकी नॉट टिकी आर स्टूडेंट्स ऑफ सर्जी मिस पॉकेट मास्टर
0: येस
1: सर्जी तुका तुझे फॅमिली मिस
0: येस सर, चढान सर देव बरे
1: अगेन
0: करू.
1: मिस पोटिंग ऑन देयर
0: येस
1: हॅव अ नाईस इव्हनिंग
0: येस यू टू सिल्वेस्टर बाब. तर मग पहिलं हे आशिले बाब सिल्वेस्टर म्हापशेच्यान, ताणी कॉल केल्लो आणि हे त्यांचे गीत मोहम्मद रफी यांचं स्वर या गीताक.

0: लव इन टोक्यो फिल्मात हे गीत मोहम्मद रफी ह्यांचं स्वर या गीताक 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन. हॅलो चित्रंजन पोया, या खेळाक आमच्या बरोबर कोण कॉलर असतात? हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस, नाव सांगता
1: हा, दत्ताराम शेटकर.
0: येस, कसे असतात
1: इश्टानो? कसे असतात? बरे असा न्ही. आयची गीत म्हणजे बाब अमित, तसेच विजय टेलर म्हापसा, दोघ जण म्हापसा सांग, तसेच सावंत हांकांय बी, आणि वरक वरक नंद वरक आणि सगळी इश्ट सुनो सजना.
0: ओके,
1: आणि आयचो आनंद बक्षी हेगेलो दीस आसा, हेजे खातीर चड करून तुमचे खातीर हे गीत भेटयता. आनी अशी गितां आमी यादीक जे आमचे कलाकार जे जावन गेले तांची याद करपा खातीर आनी तेंचे अजरांबरची गितां सगळ्यां मेरेन पावोवप, सगळ्यांक आयकूंक दिवप, हे आमचे कर्तव्य आसा. देव बरें करूं.
0: येस, चडान चड देव बरें करून आमकां कॉल केल्ले बद्दल. तुमचें हें गीत हांवें ऑलरेडी बॅकग्रावंडाक सुरू केल्लें आसा. एन्जॉय. आणि मग एकपणू 8:30 वरांचेर आयकुपाक विसरू नाकात खासा सदाबहार गीतांची कार्यावळ आनंद बक्षी साहेबांचेर.

0: ಲತಾ ಮಂಗೇಶ್ಕರ್ ಹಂಚೋ ಸ್ವರಿಯಾಗಿ ತಾಕ್ ಯಕ್ಷಪಾನ್ ಸಹಚಾರ ಮೇಘ ಹರ್ಡ್ಸ್ ಎಫ್ ಎಮ್ ರೇನ್ ಬೋ ತುಮ್ಹೇ ಐಕತಾ ಕರಿಯಾ ವಳ ಫೋನ್ ಇನ್. ಹೆಲೋ ಚಿತ್ತರಂಜನ್, ಓ ಯಾ ಆಮಚೆ ಬರೋಬರ ಯಾ ಖಿಣಾ ಕೋಣ ಕಾಲರ್ ಅಸತ್. ಹಲೋ,
1: हेलो सुष्मिता, नमस्कार।
0: नमस्कार.
1: मैं मोगाचा नमस्कार जपान न्यूज महाराष्ट्र तुम बोलत असतात।
0: ओके बोला.
1: आजच्या करावी क्रमांका डॉन सिनेमा
0: तुमचा आवाज ना जरा क्रॅक होतो आहे. हॅलो.
1: आजच्या कारोळीत माझ्या डॉन फिल्मातले गीत ऐकू पाहिजे असा।
0: ओके येस. आणि हे गीत तुम्हाला कोणाला डेडिकेट करायचं आहे का?
1: डेलिकेट गोव्यातील सर्व ऐकोप्यांसाठी
0: हां
1: आणि खास आकाशवाणी पणजी आणि लाईव्ह प्रोग्राम आता ऐकताना त्या सर्वांसाठी डेडिकेट करतो।
0: येस. देव बरे करून.
1: हा देव बरे करो। नमस्कार।
0: येस. नमस्कार.

105.4 मेगा हर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळ फोन इन. हॅलो चित्रंजन मोगळ्याक पेनो कार्यावळीतले हे निमाणे गीत तुमकां ऐकूंक दिता. कभी कभी फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो स्वर या गीताक कार्यावळीतले हे निमाणे गीत ऐकुया ह्या खिणाक.

किशोर कुमार आणि लता मंगेशकरांचो जोडस्वर ऐकलो आम्ही कभी कभी फिल्मातल्या या गीता खातीर. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो कार्यावळ आशिल्ली फोन इन हॅलो चित्रंजन. हा अंजली तुमच्या सांगाताक आशिल्ले या कार्यावळीत तुमचो कार्यावळीतल्या निरोप घेता. आज बरोबर 8:30 वरांचेर सदाबहार गीतांच्या कार्यावळीत ऐकूंक रावात आनंद बक्षी साहेबांच्या जन्मदिसा निमतान खासा सदाबहार गीतांची कार्यावळ विसरू नकात रातच्या 8:30 वरांचेर. आता बरोबर 7:58 ऐकूया कोकणीतल्या मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्या आणि 8:00 वरांचेर मेळूया कातरांच्या कार्यावळीत.

नमस्कार, या सात काय मुखेल खबरो. पुराय गोंयांत 1 ऑगस्ट 2024 सावन मजी बस येवजण चालीक लावपाची घोशणा येरादारी संचालनालयान केल्या. राज्यातल्या सगळ्या माध्यमीक शाळांनी क्षयरोग मुक्ती जागृकताय उपक्रम आयोजित करचे अशें शिक्षण खात्यान मागला. विरोधी पक्षाचे फुडारी युरी आलेमांव हांणी राज्यपालांक पत्र बरोवन पावसाळी अधिवेशन उण्यात उणे 15 दीस आपोवपाची मागणी केल्या. फाल्यां उत्तर गोंय आनी दक्षीण गोंय जिल्ह्यांच्या कांय सुवातींनी व्हड प्रमाणांत पावस पडपाची आनी वादळी वारें व्हांवपाची शक्यताय आसून येलो अलर्ट जारी केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी देशभरांत भविश्यांत जावपी परिक्षा वेळार पेपर लीक जावंक जायना हे खातीर सगळ्या संबंधितांक एकवटीत यत्न करपाचो उलो मारला. केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांणी सिक्कीमचे मुखेलमंत्री प्रेम सिंग तामांग हांचे कडेन उलोवन नामची जिल्ह्यात बांधकाम सुरू आशिल्ल्या बोगद्यात भुंयपालसाण कोसळिल्ल्या परिस्थितीचो नियाळ घेतलो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान डिजिटल निर्मात्यांक वळखप, त्यांचे संगोपन करप आणि तांका उर्बा दिवपाच्या हेतान सुरू केल्ल्या जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज या देशव्यापी उपक्रमाच्या प्रायोगिक पांवड्याचो आयज शुभारंभ केलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

नोटीस इन्व्हायटिंग प्रोग्राम प्रपोजल्स म्हणजेच NIPP अंतर्गत आकाशवाणी कंटेंट सोर्सिंग धोरणाच्या खाला 31 जुलै 2024 मध्ये प्रस्ताव मागविता. इच्छुक अर्जदारांनी NIPP सविस्तर माहिती खातीर prasarbharati.gov.in/NIPP आणि akashvani.gov.in/files/NIPP.PDF ह्या दोन संकेतस्थळांक भेट दिवची. प्रस्ताव सादर करपाची निमणी तारीख जावन आसा 31 जुलै 2024. येयात सहभागी जायात आणि तुमचे प्रोग्राम प्रपोजल्स आमचे मेरेन पावयात.

नमस्कार, आकाशवाणी पणजी 105.5 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. येऊ कार कातारांच्या कार्यावळीत आणि सुरुवात करूया. सॅबी गायतात दुर्वा.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

104 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ कातारांची. कातारांच्या या कार्यमोहिती ऐकून नको ऐकूया लॉ रित्रावासो गायतात फोकाणा. मग ऐकपनो 8:30 वरांचेर ऐकपाक विसरू नकात खासा कार्यावळ सदाबहार गीतांची. आणि आयची ही कार्यावळ आधारित असलेली आनंद बक्षी हांच्या लेखणीतल्यान उतरिल्ल्या गीतांचेर.

लॉरी त्रावा सोगायतले फकाणा कार्यावळीच्या कातारांची आणि कार्यावळीतले हे निमाणे कातार ऐकूया नेविल पेरेरा गायतात मोगा मोगा.

105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ सदाबहार. आज आनंद बक्षी यांचा जन्मदिस, त्यांच्या निमतान आईची ही कार्यावळ ऐकतात आम्ही खास त्यांच्याच गीतांचीर. आनंद बक्षी हे खऱ्या अर्थान पीपल्स लिरिसिस्ट म्हळ्यार सर्वसामान्यांचे गीतकार आशिल्ले. साधी सोपी शब्दरचना, ओठार खेळटात तशे सदीचे वापरातले शब्द, अर्थपूर्ण कडवी असो तांचो शब्दांचो खेळ आसतालो. 3000 परस चड अशी फिल्मी गितां तांणी बरयली आपल्या सुमार 5 दशकांच्या कारकिर्दीत. जिणेच्या सगळ्या तासांचेर आधारीत बक्षी हांची गितां मनाक भुरळ घालतात. रोमॅन्टिक गितां, विरह गितां, विनोदी हलकी फुलकी गितां, देशभक्ती गितां, कव्वाली, भजन, बालगितां, लोकधुनाचेर आधारीत पदां, काबारेट सॉंग्स, पार्टी सॉंग्स, भक्ती गितां, हे सगळे कागदाचेर प्रकार उतरवप हातून आनंद बक्षी हांचो हातखंडो. 70 आणि 80 दशकांच्या काळात तर एक काळ आशिल्लो की 70% पदां आनंद बक्षी हांचीच आसताली. संगीतकार चित्रगुप्त ते तांचे पूत आनंद मिलिंद, महान संगीतकार सचिन देव बर्मन आणि तांचे पूत राहुल देव बर्मन, संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी ते तांचे पूत विजू शाह, मेलोडीचे राजा संगीतकार रोशन ते तांचे संगीतकार पूत राजेश रोशन, या सगळ्या वांगडा तांणी काम करतना एक से बढकर एक असो गीतांचो नजराणोच सादर केलो. आनंद बक्षी हांचे तब्बल 41 फावट फिल्मफेअर बेस्ट लिरिसिस्ट खातीर नॉमिनेशन जाल्ले, पूण तांकां 4 फावट अवॉर्ड मेळ्ळो. नामनेचे शायर आणि गीतकार जावेद अख्तर हांचे मत असा की येवपी काळांत लोक मानतलेच की फिल्मी दुनियेत आनंद बक्षीचे योगदान कितले व्हड आसा. आनंद बक्षी हांची जोडी खऱ्या अर्थान जमली ती संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकार जोडये कडेन. तर मग एक पॅनो ऐकूया लक्ष्मी प्यारे आनंद बक्षी कॉम्बिनेशन नजरांतल्यान तयार जाल्ले ऑल टायम ग्रेट असे गीत अनुरोध फिल्मा खातीर. हो आवाज किशोर कुमार हांचो.

लेजंड आशिल्ले. 1965 वर्साच्या जब जब फूल खिले याच्या मोठ्या यशा उपरांत 1967 सालात तांकां गीतकार म्हूण मोठे फिल्म मेळ्ळें ते मिलन. सुनील दत्ता आनी नूतन हांच्या अभिनयान नटिल्ल्या आनी लक्ष्मीकांत प्यारेलाल हांच्या बहारदार संगीतकान सजिल्ल्या ह्या फिल्मातली आनंद बक्षी हांची सगळीं गितां सुपरहिट थारली आनी आजूनय संगीत मोगींच्या ओठार मानान राज्य करून आसात. पूण आनंद बक्षी हांकां स्टार लिरिसिस्ट म्हणून नामना आनी किर्त मेळोवन दिवपी चित्रपट मेळ्ळो तो आराधना. गोल्डन जुबली साजरे केल्ल्या उपरांत ह्या फिल्माच्या उपाट यशा उपरांत आनंद बक्षी हांकां मागीर केन्नाच काम मागपाची पाळी येवना. आनंद बक्षी हें नांव एक खणखणीत नाणें जालें जाणी सातत्यान बऱ्यांतलें बरें गीत लेखन केलें आनी कोट्यांनी संगीत रसिकांच्या मनान एक लॅजंड गीतकार म्हणून सुवात मेळ्ळी. सदाबहार गीत कार्यावळीचो शेवट करता आनंद बक्षी हांणी चिपके चिपके फिल्मा खातीर गीत लेखन केल्ल्या ह्या चित्रपटाच्या युगल गितान संगीतकार सचिन देव बर्मन, गायक कलाकार मोहम्मद रफी आनी किशोर कुमार. चिपके चिपके फिल्मा खातीर हो आवाज 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो. ऐकूया हे गीत.